नमस्तं अपारे नमस्तं सुएके नमस्तं अनेके नमस्तं पूते नमस्तं अजूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे।